अरे अरे रे रे, सुन सुन सुन भाऊजी, भाऊजी सुन, चली ब्रास एफएस फास 1 इज volledig uitverkocht en sold out dus. Heb je nog geen tickets? तो भैया से बोल ना, भैया से बोल भाऊजी, तू मांगे जाए ब्रास एफएस, दन इज दिस द चांस ऑन द अर्ली बर्ड टिकट्स इन फास 2 टू स्कोर. भाऊजी सुन, तू वाखती नाकर, तू देर नाकर, वंट इन द फॉलोइंग फास गान द टिकट प्राइस ओमहोग, तू जल्दी कर भाऊजी, भैया से बोल ना, चली घूमे, चली ब्रास एफएस. Brasa Fest. Bestel nu via www.brasafest.nl.

अरे अरे अरे अरे सुन सुन सुन भाऊजी भाऊजी सुन चली ब्रास एफएस फास 1 इज volledig uitverkocht en sold out dus heb je nog geen tickets तो भैया से बोल ना भैया से बोल भाऊजी तू मांगे जाए ब्रास एफएस दन इज दिस द चांस ऑन द अर्ली बर्ड टिकट्स इन फास 2 टू स्कोर भाऊजी सुन तू वक्ती ना कर तू देर ना कर वंट इन द फॉलोइंग फास गान द टिकट प्राइसेस ओमहोग तू जल्दी कर भाऊजी भैया से बोल ना चली घूमे चली ब्रास एफएस Brasafest. Bestel nu via www.brasafest.nl.